एक चिमणा चिव चिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला एक चिमणा चिव चिवला माझा

एक चिमणा चिवचिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला एक चिमणा चिवचिवला

एक चिमणा चिवा चिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला एक चिमणा चिवा चिवला।